0: किसी से कभी प्यार किया है?
1: म्यूजिक एंड इंफॉर्मेशन बाय फाहों हिंदुस्तानी रेडियो.
0: De enige echte faun Hindustani radio jis pe aap aur main tune hoon. Kehte hai ki aaj se behtar kuch bhi nahi, aaj se behtar kuch bhi nahi, kyunki kal kabhi aata nahi aur aaj kabhi jata nahi. Wada ke mutabik yahan se aapke geet main chala deti hoon.